0: like kattu kaisano inni hidne pikkar chusudu inni hidne pikkar chusudu
1: mo raja ho chittini pani tyona rani hune cha ek hamro chuttai kahani banaula princess hami kari kari visay dine kasto timro pani
2: aba nachauna para para jani jani man nachik auta kina huncha pani pani paisa thanki ta jacha aba sosne paho ki man mila sathi mala rochne paho ki
3: जसको नाम नै पर्याप्त छ
4: दिदी बहिनी
3: दिदी बहिनी
4: दिदी बहिनी
3: रेडियो दिदी बहिनी हामी गर्न सक्छौ
4: हामी
3: गर्न सक्छौ
4: गर्न सक्छौ